कतराय रही, सिगिसात सिगिसात सिगिसात सिगिसात सिगिसात शरमाय रही, सिगिसात सिगिसात सिगिसात सिगिसात मुस्काय रही, पलकाय रही।